0: نوديها اكم ميجاهاتس تيفهي اف ام.
1: ديفهي اف ام وغنستني
2: وائرل وائف
3: एक गोयको तो मकबूल लिखवा लवतका एक चार्ट तोगे एम ए टॉप लवतका अदे मिनोनस एक प्लेटफॉर्म तोगे एम ए वायरल लवता
2: वायरल
4: वाइब कोमे हफ्ता गिवस आदित्य दोहगे मेंदुरफो देज जहायर रिपीट होम दोहगे रेगंड एगार जहायर ಅದಿ ಅಂಗಾರ ದೋಹಗೆ ಮೆಂದಮು ಬಾರ ಜಹಾಯಿ
1: ವೈರಲ್ ವೈ ಹಮಯಕಣಿ ಮೋದಿ ಹೇಕೆ ಮೆಗಾಹರ್ಟ್ಸ್ ದಿವೆಹಿ ಎಫ್ ಎಂ
5: ದಿವೆಹಿ ಎಫ್ ಎಂ ಮೋದಿ ಹೇಕೆ ಮೆಗಾಹರ್ಟ್ಸ್
6: ವೇವಾರೆ ತೆರೆ ಕಂಡೂಫಾ ಕುಳಿತೆರೆ जे हे फिनी रोलिली बुम मे फुरे वे वारे तेरे
7: मी शंबिल शंबिल गाडू दिवे एफएम

0: Game on!
1: Beat the buzzer. Beat the buzzer.
2: Mehar beat kola de mijeni buzzer. Buzzer ke mi buni m minute ke vagu to mi deni m minute ke vagu to ke there garaya kola de mi kama ki shahu denan daira. ए दायरा घम बेवर जवाब हुन्ना ने हम बोलंग अन्नवर को जवाब तक किया द मुंदा में आदि मिवी हातनक मी मी सेगमेंट के एम ए हाई स्कोर बीट अनु करवे एवस फन्नानक शारिफ एम ए हाई स्कोर को फमी वणी सर्विस जवाब शारिफ दे एमे मी राय एम स्को बीट करवे न क म उम्मीद में करे नी ए मता यार दो एक एक दायरा ते कि फन्नानो न मिदे ने कम कम में फन्नाने से में कॉन्फिडेंट वा दायरा शहु देवे तो में बदनी फिल्म बलावळे दो
3: यस बलावळे वडा
2: राज एक फिल्म में फन्नानो ने गे न दो
3: यस
2: ओके ए में मता यार वे छे या मिदे ने हिंट फशाण में गे वगुत फशा फ एम मिनट उगे वगुत फेने दो
3: ओके
2: मकरे न आदम न शहु ओके राज एक फिल्म में फन्नानो गे नंत
3: फिल्म में फन्नानो गे
2: ಎಮ್ಮೆ ಕಮುದಾ ಫಗೆ ತೆರೆಗೆ ಮಿಹಿಮೆನೆ ನೀ ರಾಜ್ಯಗೆ ಕೊಂ ಫಣ್ಣಾಣು ನೆ
3: ಹಾಡುವರ ಅಜ್ಜ ಉಸ್ ಕಮ್ ಅಬು ದೋಸ್ತೋ ದೆಂಗ್ ದೆಂಗ್ ಶರಫ್ ದೆಂಗ್ ಅಜ್ಜೆ ಬಹುರಿ
2: ಓಕೆ ಕೊಂಕಾ ಜೋನ್ರೆಗೆ ಫಿಲ್ಮ್ ತಕ್ಕೆ ಮೀ ಅಣಗತಿ ಕೂರಣಿ ಬೋಣ ಬಲಂ ಕಮು ದಣಿ ಬಿರುವೆರಿ ಬಾಣೂಣಿ ಕಾಮಿಡಿ ಬಾಣೂಣಿ ಲೋಬಿಗೆ social awareness kon ka film te ke boda raya kamudani bala ala
3: raya kamudani amuko horo
2: kamudani
3: ya wala horo movies bala hebe
2: me ar me kuriyan wettaanga misal ka film kon kulen chance libuni raya raya amille film i daire anukunna kama ban kon genre tajriba kollam beenu wani
3: ra beenu wani horo movie
2: ya kule hive ta film maneka
3: kule
2: ರಾಜ್ಯಗೆ ಫಿಲ್ಮ್ ಇದಾಯರಾಗ ತಾರೀಖ ಮೀ ರಿಲೀಸ್ ಗಿನ ಫಿಲ್ಮ್ ತಾಯ ಬಾಲಾ ಫೋರಿಯ ಶಹು ಆಮಕು ಹುರಿಯ ಪ್ರೇಮಿಯರ್ ಗೆಸ್ ರಾಯ ಬದ್ದಲ್ವೆ ಗಿನ ಮೀ ಎಮ್ಮೆ ಫಹುಂ ಬಲಾಲ ಉಂಡ್ ಫಿಲ್ಮ್ ತಗೋತಾರೆ ಎಮ್ಮೆ ಕಮುದಾ ಫಿಲ್ಮ್ ಫಹಗವೆ ಕೊಂ ಫಿಲ್ಮ್
3: ಅದು ಸುವಾಲ ಕೇತಿ
2: ವರ ಫಸಿಯವಾಡ ವರೆಗಿನ ಮುನ್ನ ಜವಾಬ
3: ಮಗೇ ಬಿಟ್ಟುಗೆ ವೆಡಿಂಗ್ ಲೈಬ್ರರಿಯ
2: ಕೊಮ್ಮೆ ಲಾವೆ ಹಿಂಗ ಆಡುವ ಹಾಲಮ್ಮ.
3: ಯೆಸ್.

0: ही को रमे आंसू किए नहीं गए एक हमने लगा मेरे सोने को लगा देंगे
1: चाव बाला ले को तुम में से
0: ले को काला मालूम में से ही न लावेंगा मैं
1: ओह नो
0: नो बना बस ओके नो बना बस
1: ओके
0: अलवता दिवे ही फंडानुंगे तेरे मी लव क्यों तेरेंगे तेरे हम शाहुंग इंगे कमे मी राय है कि हम अश्फा के वारा बड़ो फैन ने अश्फा के मासे के तंग हम आडू आहा अश्फा या एकी का शाहुंग ये वनी फुरतम फार मी रेडियो एक गेम शो एक अंगन नंगे बस विवेस मी राय अश्फा या एक को अंगन जे हेती कम मी लफा कुरे बुढ़े गोतुंगे दो होंगे अश्फा आधे दो है यानी नो बस ये वाले यागिंग को फ मी को लंगाई है मी अश्फा के फैन ने दो आसुते
1: वारा बड़ो फैन है यस
0: मेरा बड़ फैन है क्या हिसाब कौन लावे अडो हाथ खुड़े दान फड़ना के हम आई वॉन्ट टू बी लाइक हर ए रिएक्शन है अश्फा के कौन लावे अडो हाफ
1: गुरी हा आदेश बेकार को लिए
0: ओके ऐशा हो गए सर कमोदा लावे के हमें मैं आते हैं अश्फा या को अनहम बुना कम वाणा मा मी गेम शो एक ಬ್ಯಾವಿರ್ ಬೇವಿ ಜದೆಂ ಕೊಂ ಫಣ್ಣಾಣ ಕಾಯಕೀಗ ಎಮ್ಮೆ ಮಸೆಕ್ಕೆ ಕೊಲ್ಲಂ ಬೇನು ಮಣಿ ಲವ ಕ್ಯೂನ್ ತೆರಿಂಗೆ ತೆರೆ ರಾಜೆಗೆ
1: ಲವ ಕ್ಯೂನ್ ಫಣ್ಣಾಣನು ಏಕ ಮೇ ಸಿಂಬಲಿಕ್ ರೆಕಾರ್ಡ್ಸ್ ಆಯ್ಕೊ ವರವ ಕೊಲ್ಲಾಹಿವೆ
0: ಸಿಂಬಲಿಕ್ ಇವರ
1: ತಫಾತು ಸ್ಟೈಲ್ ಗೆ ಮ್ಯೂಸಿಕ್ ಕೆ ಐ ವಾಂಟ್ ಟು ಟ್ರೈ ನ್ಯೂ ಸ್ಟೈಲ್ಸ್ ಆಫ್ ಮ್ಯೂಸಿಕ್ ಡೈ ಆಮ್ ಕೊಕ್ಕಿಯಾವಳೆನಿ ಹಮ ಕ್ಲಾಸಿಕ್ madu mathiri love song so then change kan I want to try ekala style of
0: bodang asu ekala love tak dahi bani try kollam
1: like try kollam at this
0: okay em symbolic records ke love to ke tere raayan em kamudani kollave pa em elava jahal de me olene aslo
1: kollam
0: hinga raaya kamuda
1: asta ke me
0: okay ಏ ಮತ್ತೆ ಇಲ್ಲವ ನೆತ್ತಿಜ್ಜಯ್ಯ ಮರಾಯ ಕಮುದಿ ಎದ್ದಿತ್ತೆ ಫಣ್ಣಾಣು ಎಕ್ಕೊ ಪರ್ಫಾರ್ಮ್ ಕೊಫೆನ್ ಲವೆ ಅಶ್ಫಾ ಅದು ಸಿಂಬಾಲಿಕ್ ರೆಕಾರ್ಡ್ಸ್ ಎಕ್ಕೊ ಪರ್ಫಾರ್ಮ್ ಕೊಫೆನ್ ಲವೆ ಶಹುಮೆ ಜಹಾಲ್ದೇನೆ
1: ನೋ

0: ईशा सुवाने कुरंता
1: कोब्बला
0: दिवेहि बहुगा सुकुं कुरे वेया कुरता की कोबा
2: अलिफु सीनु नूनु ता शवेन
0: रंगळु फेमवेरुं एमे मैक को बुनाने की हिने
2: नाने फुलफिलवो
0: वरर रंगळु वेहेता फेन्नेगु मे बुनुमा की कोबा
2: लिबे फुरसत के बेनुं हिफु माडु कोब्बला की कुरं कुरा सुवाले तमे
0: मि तैयार वनी दिवेहि एफएम उं गेनस्ते शवेनि प्रोग्राम
2: शवेनि प्रोग्रामे दिवेहि बहुगे सुवालो अन्ना ಕೊಂಗನ ಕೊಣ್ಣನಿ
0: ಕೊಮ್ಮೆ ಹುಕುರು ಅದಿ ಹೊನಿಹಿರು ದುವಹೆಗೆರೆ ಅಗ್ಗಡಿ ತಿರಿಹುಗ
3: ಶವಿಯನ್